0: नमो रोगरोगे नमो सुखसुखे
1: नमो
0: सर्वजीतं
1: नमो
0: सर्वप्रीतं
1: नमो
0: सर्वमन्त्रं
1: नमो
0: सर्वयन्त्रं
1: नमो
0: सर्वरंगे दर्भंगी अनंगे
1: अभिजे
0: अभिजे समस्तं प्रसिजे सदा सर्वदारिद सिद्धं निवासी अकल जोगे अचल भोगे अकल तर्मं गलक कर्मं
1: सर्वं पाने
0: सर्वं माने
1: सर्वं
0: भुक्ता सर्वं जुक्ता
1: सर्वं काले
0: सर्वं पाले
1: शांत्वै प्रसादाद् रूपनाद् मूर्त जोन प्रखपाल।